आजच्या ऐकोप्यानं कुंभनिनाद कार्यक्रमात ऑलिडिया रॉड्रिगस उजरे. कुंभनिनाद कार्यक्रमात आता आम्ही ऐकूया पहिले गीत, साहित्य लॉयड रेगो, संगीत विनील रेगस, गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा, गीत जीवितांत अधुरे.

या गीता सवें आईचिये कार्यक्रम संपयता मोकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करू. येदळवर एक कोंगणी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात. ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.

मुगच्छा ऐको प्यानो कुङ्निनाद कार्यक्रमात आउ लिडिया रोड्रिगस उजरे तुमका समय स्थांग नमस्कार कुङ्निनाद कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पहिलेंगीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका असला

देशमुख लिखित, साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना, गीत जी नियंत ये

या गीता सवे आईची ये कार्यक्रम संपयता हूँ मुक्तिया कोंगनीनाथ कार्यक्रम आंद मिलता देव बरे करो इधर वरेक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐको नसल्यात ऐकोन रावत रेडियो निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग.